0: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन। 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ। मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे। आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली। यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। गोबरधन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं। ते म्हणाले,
1: भारत की जो नेचुरल गैस का कंजम्पशन है उसमें करीब 50% इम्पोर्ट करना पड़ता है और हम सब जानते हैं कि किस तरह से जियो पोलिटिकल डेवलपमेंट से भारत में एक वल्नरेबिलिटी आ जाती है। सो हाउ टू रिड्यूस दिस डिपेंडेंस इज द ऑब्जेक्टिव और इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सकें, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सकें और उससे गैस बना सकें तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड।
0: गोबरधन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल। देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला। या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं। या विधेयकात अर्थव्यवस्थेला मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करसवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती, त्याची आठवण म्हणून दरवर्षी

7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वेव्ज 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1 मे पासून सुरू झालेल्या अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या क्रीडा सेनेचे 1200 शिवसैनिक नवी दिल्लीतल्या आर्मी कमांड रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्तदान करणार आहेत. नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढली.

0: पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्य विश्वातील एक संवेदनशील अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वानं एक संवेदनशील अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चिमुकल्या चोची मध्ये

श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मंडळी कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी, आणि मनस्पर्शीमध्ये आज मी आपल्याबरोबर असणार आहे आपली मैत्रीण आदिती काळे. मनस्पर्शीमध्ये आपल्या

यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आपण नेहमीच मनस्पर्शेमध्ये नवीन वेगवेगळ्या छान छान विषयांवर गप्पा मारत असतो, तर आज सुद्धा आपण अशाच काही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत. मी जेव्हा येते तेव्हा मी पुस्तक यात्रेमध्ये एका पुस्तकाची माहिती घेऊन येते आणि ती मी वाचलेल्या किंवा मला आवडलेल्या पुस्तकाविषयी माहिती देत असते. तर तसंच आजही आपण एका पुस्तकाविषयी सुद्धा बोलणार आहोत आणि खूप छान छान मजेशीर विषय सुद्धा असणारच आहेत. चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गाण्याने.

0: श्रोतेहो, मी जसं मगाशी म्हणाले तसं आपण पुस्तक यात्रेमध्ये एका पुस्तकाविषयी बोलतो. मी वाचलेल्या किंवा मला आवडलेल्या मला भावलेल्या एका पुस्तकाविषयी मी तुम्हाला माहिती देत असते आणि अर्थातच आपले श्रोते सुद्धा आपल्याला त्यांना आवडलेली त्यांनी वाचलेली अशी पुस्तकं त्यांची नावं लेखकांची नावं माझ्यापर्यंत पोचवत असतात. तर आजसुद्धा पुस्तक यात्रेमध्ये मी एक छान पुस्तक घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे रानमित्र आणि ज्याचं लेखक आहे डॉक्टर प्रकाश आमटे. आणि या पुस्तकाविषयी आपण बोलणारच आहोत, पण आता वेळ झालेली आहे एक प्रायोजित कार्यक्रम ऐकण्याची. 10:05 आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. चला तर ऐकूया कार्यक्रम, प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 45 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आपण बघणार आहोत ज्यांना 4 वर्षांपासून डायबिटीस होता. पायाला प्रचंड जळजळ होत होती, अनेक उपाय करून झाले पण जळजळ काही थांबली नाही. अशा कंडिशन मध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले होते. मग यांची केस नेमकी काय होती आणि आयुर्वेदानुसार आपण यांना काय ट्रीटमेंट दिली?
3: कसे की आजकाल आपण केमिकल्स खातो बरोबर ना, त्यामुळे अनेक जणांचं डायजेशन डिस्टर्ब झालेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना आजकाल अनेक प्रकारच्या डायबिटीसच्या गोळ्या ह्या चालतच नाहीत, म्हणजे त्याच्यामुळे ऍसिडिटी होणं किंवा इतर काही रिॲक्शन येणं ह्या गोष्टी आता म्हणजे अनुभवाला यायला लागलेल्या आहेत. आणि होतं कसं माहितीये का, ह्या गोळ्यांमध्ये अनेक व्हिटॅमिनचं असेल मिनरलचं असेल ऍब्सॉर्प्शन ही डिस्टर्ब होतं. मग त्याच्यामध्ये जर का आपण नसांच्या आरोग्यासाठी बघितलं तर B12 असेल, B6 असेल, B1 असेल, हे सुद्धा म्हणजे ओव्हरऑल बी कॉम्प्लेक्स असेल, ह्या सगळ्यांची कमी व्हायला सुरुवात होते. आणि मग नसांच्या आरोग्यासाठी तेच तर गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्यांचं ऍब्सॉर्प्शन जर का कमी व्हायला लागलं तर मग काय होतं, नसा डॅमेज व्हायला लागतात आणि त्याच्यातून न्यूरोपॅथी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता अशा वेळेला कसं असतं की शुगर पण बाबा नॉर्मल ठेवायचे, मग गोळ्या तर बंद करता येणार नाहीत, मग काय केले जातात, व्हिटॅमिन सप्लिमेंट दिली जातात. पण व्हिटॅमिन सप्लिमेंट तुम्ही किती काळ घेणार हा सगळ्यात मेजर पार्ट असतो त्याच्यामध्ये. कारण तुम्हाला B6 असेल, B12 असेल, ही कुठलीही गोष्ट साठवून ठेवली जात नाही शरीरामध्ये, ती रोजच्या रोज घ्यायची आणि रोजच्या रोज वापरायची, बरोबर की नाही? कारण ते वॉटर सोल्युबल आहे सगळं. आणि मग त्याच्यामुळे कसं असतं, काय आयुष्यभर त्या गोष्टी घेऊ शकत नाही. टेम्पररी घेतल्यानंतर थोडासा फायदा होतो पण नंतर काही झालं नाही तर मग काय, सेंट्रलाइज पेन ब्लॉकर द्या किंवा कधी कधी तर म्हणजे इलेक्ट्रिक करंट देऊन नसांना ब्लॉक करून टाकलं जातं, म्हणजे तिथला टेम्पररी तुमचा त्रास कमी केला जातो. पण तिथे जो काही नसांचा डॅमेज होतोय त्याच्यावर मात्र काही काम केलं जात नाही. आणि मग फ्युचरमध्ये मात्र मग ते पूर्णपणे म्हणजे तिथल्या नसा डॅमेज झाल्या तर ते नेक्रोसिस होऊन पाय कापायची वगैरे पाळी सुद्धा येऊ शकते. त्यामुळे प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह करणं फार महत्वाचं असतं.
2: अगदी. श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025. डॉक्टर गिरी, मग या गृहस्थांच्या बाबतीत आपण आयुर्वेदानुसार यांना काय ट्रीटमेंट दिली आणि त्यांचा पायाची जळजळ थांबली का?
3: आयुर्वेदानुसार पित्त आणि वात इम्बॅलन्स झाला तर न्यूरोपॅथी होते. म्हणजे पायामध्ये हीट वाढायला लागली तर त्या नसांवरचं कव्हरिंग डॅमेज होऊ शकतं किंवा ड्रायनेस तिथे आला तर तिथलं परत म्हणजे झीज वाढते. तर त्यामुळे पित्त आणि व्याज जर का बॅलन्स केला तर नक्कीच काय होतात, नसांचा डॅमेज जो आहे तो आपल्याला थांबवता येतो. आणि दुसरं म्हणजे कसं असतं माहितीये ना, की म्हणजे मेटाबॉलिक इम्बॅलन्समुळेच डायबिटीस होतो तर त्यामुळे त्यांची शुगर वाढण्यामागे कारण सुद्धा पित्त आणि वातच असतं. म्हणजे न्यूरोपॅथी होते त्यालाच कारण हे असतं. आणि उलट मेडिसिन घेऊन आपण आणखीन इम्बॅलन्स करत असतो खरं असते. आणि ते ओव्हरऑल इम्बॅलन्स झाल्यामुळे साखर पण वाढत असते आणि न्यूरोपॅथी पण वर्स लेवलला जात असते. तर आपण त्यांचं पित्त आणि वात बॅलन्स करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या पायाची जळजळ तर एखाद महिन्यात थांबूनच गेली आणि त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली त्यांची शुगर पण नॉर्मल व्हायला सुरुवात झाली. मग हळूहळू आपण पुरा प्रॉपर मेटाबॉलिक बॅलन्स त्यांचा करत नेल्यानंतर शरीरातलं पित्तवात बॅलन्स केल्यानंतर त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या पण बंद झाल्या आणि न्यूरोपॅथी पण नॉर्मल झाली. त्यामुळे कसं आहे माहिती आहे ना, की कुठल्याही आजारामध्ये जर का औषधमुक्त जीवन साध्य करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही, आणि औषधमुक्त जीवन साध्य केलं तरच तुम्ही फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळू शकणार, नाही तर मुश्किल आहे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम ऐकला ॲडव्हान्स आयुर्वेदा. मगाशी आपण बोलत होतो पुस्तक यात्रेविषयी, आणि पुस्तक यात्रेमध्ये मी आज ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहे त्याचं नाव आहे रानमित्र, आणि त्याचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अद्भुत गोष्ट म्हणजे हे पुस्तक रानमित्र.

0: श्रोते हो, डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या पुस्तकाविषयी आपण याआधी पुस्तक यात्रेमध्ये बोललोच आहोत, नाही का? त्यात चंद्रपूरच्या दुर्गम भागात जाऊन लोकबिरादरी प्रकल्पासारखा इतका महत्वाकांक्षी प्रकल्प उभारून तिथल्या आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं खूप मोठं काम त्यांनी कसं केलं ते आपण त्या पुस्तकात ऐकलं वाचलं. तो सगळा प्रवास अक्षरशः अंधाराकडून उजेडाकडे नेणारा असाच होता. पण त्या बरोबरीनेच त्यांचा आणखी एक प्रवास सुरू होता, बरं का? तो प्रवास होता प्राण्यांसोबतचा, त्यांचे पालक म्हणून केलेला प्रवास. आता हा प्रवास कसा होता हे आपण उलगडणारच आहोत, पण या गाण्यानंतर.
1: शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती.

घोडा मनाला धन धरीन धन धरीन मी ही माझ्या शक्तीने असे करीन असे करीन. कुत्रा म्हणाला.

0: होईल. दोन पायाच्या माणसागत आपले शेपू पुढील जाईल.
1: श्रोतेहो, आपण बोलत होतो रानमित्र या पुस्तकाविषयी. तर हेमल कशाला हे जे प्राण्यांचं गोकुळ उभं राहिलं त्याविषयी सांगताना डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात की 40 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हेमल कशाला येऊन पोहोचलो तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते, त्यामुळे आम्ही अगदी एकाकी पडलो होतो. त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं ते तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लावला की ते आमचे मित्रच बनले. त्यांनी आमच्यावर जे निर्मळ निरपेक्ष प्रेम केलं त्यामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं.

0: पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: श्रोते हो, गोकुळ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं मुला बाळांनी भरलेलं घर, नाही का? पण या गोकुळात अगदी खारीपासून ते अस्वलनी बिबट्यापर्यंत हर तऱ्हेचे प्राणी सुखानी गुण्या गोविंदानी नांदतात। तिथे उपचारासाठी येणारे आदिवासी, तिथल्या वसतिगृहात राहणारी मुलं आणि तिथे काम करणारे सगळे कार्यकर्ते, या सगळ्यांबरोबरच हे प्राणीसुद्धा त्या प्रकल्पाचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत। खरं तर सुरुवातीला तिथे प्राणी वगैरे पाळायचं काही कोणाच्या डोक्यात सुद्धा नव्हतं, बरं का? पण अपघाताने तिथे प्राणी येत गेले आणि त्यावेळी त्यांना सांभाळणं ही वेळेची गरज होती। पण आता मात्र त्या सगळ्यांना, त्या प्राण्यांचा इतका लळा लागलाय की आता प्रकल्पावर प्राणी संग्रहालय असणं ही सगळ्यांचीच गरज बनून गेली आहे। यात आमट्यांची तिसरी पिढी सुद्धा अगदी अग्रेसर आहे, बरं का? या सगळ्याची सुरुवात कुठून झाली ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं।

श्रोतेहो, आपण पुस्तक यात्रेमध्ये रानमित्र या पुस्तकाविषयी बोलत आहोत आणि त्यामध्ये वर्णन केलेल्या त्या प्राण्यांच्या गोकुळाविषयी आपण बोलत होतो. तर आपले एक श्रोते आहेत सुहास पांडे, त्यांनी संपर्क साधून असं कळवलंय की हेमल कशाच्या त्या प्रकल्पावरती ते स्वतः जाऊन आले आणि तिथे त्यांनी रेणुका नावाची वाघीण बघितली आणि त्यांनी असं सांगितलं की तिथे आपल्या घरात जसे आपले पाळीव प्राणी कुत्रा मांजर जे काही आपण पाळतो ते जसे आपल्या घरात वावरतात तसे हे सगळे प्राणी, अस्वल असेल, वाघ असेल, सिंह असेल, तर हे सगळे प्राणी तिथे असे खरोखर घरात वावरतात पाळीव प्राण्यांसारखे. आणि मला वाटतंय की हेच या पुस्तकामध्ये याचेच अजूनही किस्से अनेक आपल्याला प्रत्यक्ष प्रकाश आमटे यांनी लिहिलेले वाचायला मिळतील. तर मी तुम्हाला मगाशी सांगत होते की या प्राणी संग्रहालयाची सुरुवात कशी झाली. ॲक्च्युली हे प्राणी संग्रहालय नाही, हे प्राणी अनाथालय आहे. तर त्याची सुरुवात कशी झाली, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उभा केलेला आनंदवन हा जो प्रकल्प आहे तर तो स्थिरस्थावर झाल्यावर तिथून साधारण 250 किलोमीटर लांब असलेल्या भामरागडसारख्या एका दुर्गम ठिकाणी तिथल्या आदिवासींचं पुनर्वसन करायचं काम त्यांनी हातात घेतलं. त्यावेळी खरं तर तिथल्या आदिवासी माडिया गोंड समाजाच्या लोकांना फक्त मुख्य प्रवाहात आणायचं, त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा, शिक्षण याच्याशी जोडायचं इतका त्यांचा हेतू होता. पण तिथे राहून काम करताना एका संध्याकाळी लेखकांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या असं नजरेस पडलं की तिथले काही आदिवासी जंगलातून शिकार करून परतत होते. त्यांच्या काठीला 2 मेलेली माकडं बांधलेली होती, त्यात एक मादी होती आणि तिचं अवघ्या 4-5 दिवसांचं पिल्लू तिच्या पोटाला घट्ट पकडून बसलं होतं. म्हणजे आपली आई आता जिवंत नाही हे त्या बिचाऱ्या बाळाला कळलंही नसावं. ते दृश्य बघून अर्थातच त्या दोघांच्याही पोटात कालवा कालव झाली. आज ते जिवंत होतं पण उद्या त्याची सुद्धा शिकारच होणार हे ओळखून पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्यांनी त्या पिल्लाचा जीव वाचवण्याच्या हेतूने ते पिल्लू त्या आदिवाशांकडे मागितलं. सुरुवातीला ते तयार नव्हते द्यायला, पण त्या पिल्लाच्या बदल्यात आम्ही तुम्हाला धान्य देतो असं सांगितल्यानंतर ते तयार झाले. आणि अशा प्रकारे भामरागडच्या त्या प्रकल्पावर प्राण्यांच्या गोकुळातला हा पहिला सदस्य येऊन दाखल झाला. त्यानंतर अगदी खारुताईपासून ते थेट वाघ सिंहांपर्यंत सगळे प्राणी प्रकल्पावर आले. त्यात विविध प्रकारची माकडं, तरस, मुंगूस, अस्वल, रॅटल म्हणजे चांदी अस्वल हा एक अतिशय दुर्मिळ असा प्रकार आहे, हरिण, भेकर, सांबर असे हरणांचे सुद्धा अनेक प्रकार, नील गाय, कासव, बिबट्या, सिंह, हर तऱ्हेचे साप, मगर, कोल्हा, घोरपड, साळींदर, मोर असे असंख्य प्राणी त्या अनाथालयात आले आणि गुण्या गोविंदाने राहायला लागले. बरं, या सगळ्यांना कसं वाढवायचं, काय खायला घालायचं, त्यांच्या काय सवयी, या कशाचीही कुणालाही माहिती नसताना

श्रोते हो, पुस्तक यात्रेमध्ये आपण वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोलत असतो, तर आपल्या एक श्रोत्या दीपा पालकर यांनी असं कळवलंय की त्या सध्या अशी माणसं अशी साहस हे विलास फडके लिखित एक पुस्तक वाचतायत. तर हाच एक हेतू आहे की त्यानिमित्ताने चांगल्या चांगल्या पुस्तकांची देवाणघेवाण व्हावी आणि आपल्यापर्यंत आपल्याला आपल्याला न कळलेली आपल्याला माहीत नसलेली पुस्तकं आपल्यापर्यंत पोचावी आणि चांगलं साहित्य आपल्याला वाचायला मिळावं हाच उद्देश यामागे आहे. प्रज्ञा वनारसे यांचा फोन आला होता आणि त्यांनी हेमल कसा भामरागड या सगळ्या ठिकाणांना भेट दिली काही वर्षांपूर्वी, त्या त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या असं त्यांनी कळवलंय. आणि तो सगळा परिसर आणि तिथलं सगळं वातावरण किती प्रेरणादायी आहे आणि किती महान कार्य तिथे चालू आहे आणि आपण त्यापुढे काहीच नाही होत आणि आपण तिथून प्रेरणा घेऊन काहीतरी करायला हवं असं त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर खरंच या पुस्तकाविषयी बोलण्याचा सुद्धा हाच हेतू आहे. हल्लीच्या जगात माणसातलं माणूसपण हरवत चाललेलं असताना निस्वार्थी भावनेनी आणि निरपेक्ष प्रेमानी डॉक्टर प्रकाश आमटे यांनी उभं केलेलं हे प्राण्यांचं अख्खंच्या अख्खं विश्व आणि ते उभं करताना आणि त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी केलेली मात आणि त्यानंतर या प्राण्यांकडून त्यांना मिळालेलं निस्सीम प्रेम, या सगळ्याची गोष्ट म्हणजे हे पुस्तक आहे रानमित्र. एकदा तरी जरूर वाचावं आणि त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी या हेतूनी आपण आज पुस्तक यात्रेमध्ये बोलत होतो रानमित्र या पुस्तकाविषयी. लेखक डॉक्टर प्रकाश आमटे.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: श्रोतेहो, आपण पुस्तक यात्रेमध्ये रानमित्र या पुस्तकाविषयी आपण बोललो, त्यानंतर बऱ्याच श्रोत्यांनी पुस्तकाविषयी माहिती आवडल्याचं कळवलेलं आहे। प्रमोदराव धाराशिव, शुभांगी कारेकर, संतोष शिंदे, बालाजी जोनकल्ले या सगळ्यांनी हे पुस्तक आणि या पुस्तकाची माहिती, लेखकांची माहिती, हे जे मी सगळं सांगते ते खूप आवडलं असा अभिप्राय कळवलेला आहे। त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार। श्रोते हो, आज 7 ऑगस्ट आणि आज आहे अतिशय नावाजलेले आणि प्रतिभावंत कवी साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी। 7 मे 1861 रोजी कलकत्ता इथे त्यांचा जन्म झाला। रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावानी बऱ्याचशा कविता लिहिल्या। त्यांच्या जीवनप्रवासाविषयी आपण अधिक जाणून घेणारच आहोत, पण या गाण्यानंतर।

श्रोते हो, रवींद्रनाथांना गुरुदेव असंही म्हटलं जायचं. चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक म्हणून सुद्धा त्यांनी नावलौकिक मिळवला होता. गीतांजली ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती होती. 1913 नोबेल पारितोषिक जिंकणारे ते जगातील पहिले गैर युरोपियन अर्थात युरोपियन नसलेले असे साहित्यकार ठरले. मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या

देशाचं जे राष्ट्रगीत आहे ते जनगणमन सुद्धा रवींद्रनाथांनीच लिहिलेलं आहे. पण आमार सोनार बांगला हे बांगलादेशाचं राष्ट्रगीत सुद्धा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे. त्यामुळे दोन देशांच्या राष्ट्रगीतांचं जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे सबंध पृथ्वीतलावरचे एकमेव कवी आहेत. भरित भर म्हणून श्रीलंकेचं राष्ट्रगीत सुद्धा त्यांच्या साहित्याच्या प्रेरणेतून तयार झालेलं आहे. त्यांच्या याच साहित्यिक कारकिर्दीबद्दल 1915 त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली. पण विशेष गोष्ट अशी की 13 एप्रिल 1919 जे जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्या ब्रिटिश सरकारच्या क्रूर आणि अमानुष कृत्याचा रवींद्रनाथ टागोरांना प्रचंड मानसिक धक्का बसला. देशाभिमान आणि नैतिक जबाबदारी ओळखून अशा अत्याचारी ब्रिटिशांनी दिलेला सन्मान बाळगणे ही गोष्ट लाजिरवाणी मानून त्यांनी ती पदवी ब्रिटिश सरकारला परत केली. तर मंडळी, अशा या देशाभिमानी प्रतिभावंत साहित्यिकाची आज पुण्यतिथी. त्यांचं साहित्य अजरामरच आहे, किंबहुना जोपर्यंत आपला देश आहे तोपर्यंत रवींद्रनाथ टागोर हे नाव अभिमानाने घेतलं जाणार यात दुमत असण्याचं काही कारणच नाही, नाही का? आज त्यांची पुण्यतिथी, तर त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्य कार्याला आणि राष्ट्र कार्याला आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीच्या परिवारातर्फे ही एक छोटीशी आदरांजली.

श्रोतेहो, याबरोबरच मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 11 वाजता आपली भेट पुन्हा होणारच आहे युवा तरंगमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोतेहो नमस्कार। 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू होतोय युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपण युवा तरंगमध्ये एका लघुपटाविषयी बोलणार आहोत, त्यानंतर आजच्या एका खास दिनविशेषाविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। साथीला छान छान गाणी नेहमीप्रमाणे असणारच आहेत। चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूया या नव्या कोऱ्या करकरीत गाण्याने।

श्रोते हो 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग. तर कार्यक्रमाची सुरुवात तर छानशा गाण्यांनी झालेलीच आहे आणि मी मगाशी म्हटलं होतं की मी एका लघुपटाविषयी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचं नाव आहे पैठणी. लघुपट हिंदी भाषेत आहे पण त्यात मध्ये मध्ये काही शब्द आणि काही वाक्य मराठीत सुद्धा कानावर पडतात, कारण ही कथा ज्या कुटुंबाची आहे ते कुटुंब मराठी आहे. तर श्रुती नावाची मुलगी म्हणजे या लघुपटाची नायिका बाळाला घेऊन बसलेली असते. वाटी चमच्याने ती बाळाला भरवत असते. बाहेर फटाके वाजत असतात. घरात सुद्धा तिचा नवरा खिडकीत चढून आकाश कंदील लावत असतो. एकूण काय तर दिवाळीचा सीझन आहे हे स्पष्ट होतं. पण दिवाळीच्या मानाने ही नायिका श्रुती काही फार उत्साहात दिसत नसते. बाळ फटाक्यांना घाबरून सारखं रडत असतं. ती सुद्धा काहीशी थकलेली आणि थोडी अवतारातच दिसत असते. तितक्यात नवरा तिकडून हाक मारून लाईटचं बटन लावायला सांगतो. आता बाळाला मांडीवर घेऊन बसलेल्या तिला खरं तर ते उठायचं तिथून जीवावर आलेलं असतं. पण तेवढ्यात काय होतं तर दार उघडून तिची बहीण आणि भाऊ येतात. ती बहिणीला बटन लावायला सांगते. बहीण बटन चालू करते आणि तिच्या समोर येऊन बसते. अगदी कौतुकाने बाळाला उचलून घेते आणि अगदी सहजपणे म्हणून जाते की अरे वा माऊ छान.

वजनदार लागतं आहे हा आता, तशी ती पटकन म्हणून जाते ए असं बोलायचं नसतं, नजर लागते. त्यावर तिची तरुण बहीण म्हणते, शी काय काकूबाईंसारखं बोलतीयस, आई झाल्यापासून अगदीच काकूबाई झालीयस हा तू. त्यावर ती उठता उठता म्हणते, तू आई झालीस की कळेल तुला. असा छान साधा सुद्धा घरगुती संवाद चालू असतानाच ती आतून एका बाऊलमध्ये चकल्या घेऊन येते आणि बहिणी समोर ठेवते. इथपर्यंत तरी नक्की विषय काय ते समजत नसतं. आता पुढे नक्की काय घडतं हे आपण ऐकूच या, पण या गाण्यानंतर.

आपली ही नायिका श्रुती चकल्या आणून बहिणी समोर ठेवते. तितक्यात नवरा तिच्याकडे काहीतरी मागतो. ती वैतागून म्हणते, सगळंच काय मला विचारतोस, स्वतः उठून बघ ना जरा, सगळीकडे मीच लक्ष देऊ का? तिचा त्रागा अगदी उघड उघडपणे दिसत असतो. तेवढ्यातच मोलकरीण येऊन काहीतरी विचारते. तिला सुद्धा ती तसंच त्रासून उत्तर देते. समोर ठेवलेल्या चकल्या बघून बहीण म्हणते, चकल्या छान दिसतायत. त्यावर तिचा नवरा पटकन म्हणून जातो, त्यात काय, बाहेरून ऑर्डर देऊन मागवल्यात. श्रुतीचा चेहरा खाडकन पडतो. त्यावर सारवा सरव करण्याच्या हेतूने नवरा म्हणतो, नाही म्हणजे मीच म्हटलं की बाळाला सांभाळून कुठे एकटी करशील सगळं. पण तिचा पडलेला चेहरा बहिणीच्या मात्र लक्षात येतो. तिला काहीतरी बोलणार तेवढ्या तिला समोरच्या टेबलावर ठेवलेला रेडिओ दिसतो. आपल्या ताईकडे बघत ती म्हणते, आता काय निवेदन वगैरे सोडूनच दिलंयस का? त्यावर ओशाळ हसत श्रुती म्हणते, आता बाळाला सांभाळून एवढं सगळं जमणार आहे का मला? कोणीतरी तरी घरात थांबायला हवं ना. तितक्यात मोलकरीण येऊन बाळाला उचलून घेऊन जाते. ते बघून बहीण तिला विचारते, आता ही सविता पण छान सांभाळते की बाळाला? श्रुती कसं नुसं हो म्हणते. तिची बहीण टेबलावरचा तो रेडिओ हातात घेते आणि म्हणते, रेडिओ बंद नाही पडलाय, फक्त त्यातले सेल संपलेत. आता सेल आणायला वेळच नाही किंवा मिळतच नाहीयेत अशी कारणं दिलीस तर तो कधीच सुरू होणार नाही. बहिणीचं हे सूचक विधान खरं तर श्रुतीला बरोबर कळलेलं असतं, पण त्याकडे चक्क दुर्लक्ष करत ती म्हणते, ते सोड ना, मला अजून रांगोळी काढायचे आवरायचं सुद्धा आहे, असं म्हणत ती चक्क तिथून उठून जाते. या सगळ्याच्या दरम्यान तिला सारखा कोणाचा तरी फोन येत असतो, तो सुद्धा ती टाळत असते. आता तो फोन कोणाचा आणि कशासाठी येत असेल ते मी सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, दिवसभर येणारा तो फोन टाळल्यानंतर संध्याकाळी शेवटी एकदाचा तो फोन श्रुती उचलते. हाय, हॅलो, नमस्कार होतो. फोनवरची व्यक्ती तिची तिच्या बाळाची चौकशी करते आणि मग तिला विचारते की उद्या तू येतेस ना, त्याची खात्री करून घेण्यासाठीच मी फोन करत होते. एका वर्षानंतर तू येणार आहेस तर आम्ही सगळेच तुला भेटायला ना खूप उत्सुक आहोत. थोड्या अवघडलेल्या आवाजात श्रुती सांगते, सॉरी हं, ते मी जरा गडबडीत सांगायला विसरले, पण मला जरा खात्री वाटत नाही आहे. म्हणजे मी घरीसुद्धा नाही सांगितलं आहे अजून. म्हणजे खरं तर मला स्वतःलाच खात्री वाटत नाही आहे. त्यावर समोरची तिची सहकारी तिला विचारते, का गं, काही प्रॉब्लेम आहे का? सगळं ठीक आहे ना घरी? ती तोडकं मोडकं हो म्हणते, पण तिचं अवघडलेपण समजून घेऊन समोरची व्यक्ती तिला म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, तू काळजी घे आणि कधी येतेस ते कळव आम्हाला. फोन ठेवल्यावर तिला काहीतरी आठवतं. तशी ती पटकन उठून एका पेटाऱ्यासमोर जाऊन उभी राहते. आता त्या पेटाऱ्यात काय असतं आणि त्यांनी अशी काय जादू होते ते ऐकूच या गाण्यानंतर.

श्रोते हो, तो पेटारा उघडून श्रुती त्यातून एक साडीची घडी बाहेर काढते. ती तिच्या आईची पैठणी असते. त्या मखमालीवरून हात फिरवता फिरवता श्रुती भूतकाळात जाते. तिला आठवतं एकदा तिने एका स्पर्धेत भाग घेतलेला असतो. त्यात तिला कविता सादर करायची असते. पण आयत्यावेळी तिचा आत्मविश्वास थोडासा डळमळीत होतो आणि ती स्पर्धेत जायचंच नाकारते. तेव्हा तिची आई तिला विचारते, का ग, कालपर्यंत तर माझी साडी नेसायच्या बाता करत होतीस, मग आज असं अचानक काय झालं? त्यावर ती म्हणते, छे, मला नाही बाबा जमणार, मला विसरायला होतंय, मला भीती वाटतीय. त्यावर आई कपाटातून आपली आवडती पैठणी काढून तिच्या हातात ठेवते आणि तिला म्हणते, तुला माझी साडी नेसायची होती ना, ही माझी पैठणी नेस. त्यावर श्रुती तिला विचारते, का, असं काय या पैठणीत एवढं खास? आई तिला सांगते, ही पैठणी माझ्या आईची आहे, माझ्या लग्नाच्या वेळी तिने मला दिली होती. जेव्हा मी लग्न करून या घरात आले ना, तेव्हा मी खूप घाबरून गेले होते. इथे एकत्र कुटुंबात मला सगळं जमेल की नाही, सगळं सांभाळता येईल की नाही, याची मला ना खूप भीती वाटत होती. पण या पैठणीने माझी प्रत्येक भीती स्वतःच सामावून घेतली. या काठावर ज्या चौकटी दिसतायत ना, त्यातली प्रत्येक चौकट म्हणजे एक एक आठवणी आहेत. माझ्याबरोबरच या साडीने अनेक सुखदुःखाचे ऋतू एकत्रच बघितलेत. त्यामुळे ही साडी नेसल्यावर तुझी सगळी भीती पळून जाईल बघ.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसे ही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
4: श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण बोलत होतो पैठणी या लघुपटाविषयी। तर आईच्या आठवणीत थोडीशी भावूक झालेली श्रुती भूतकाळातून एकदम वर्तमानात येते। ती पैठणी खांद्यावर टाकून ती आरशासमोर उभी राहते। त्यावेळी तिच्या मागे तिच्या पाठीवर हात ठेवलेली आई तिला दिसायला लागते। आई तिला म्हणते, आता एवढ्या वर्षांनंतर साडीचा कपडा फक्त मऊ झालाय, पण रंग अजून तसाच आहे। श्रुती आश्वासक हसते। दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते तेव्हा श्रुती नटून थटून तीच तिच्या आईची पैठणी नेसून एका स्टुडिओत माईक समोर बसलेली उभी असलेली दिसते। तिच्यातली भय, भीती, शंका या सगळ्यावर मात करून ती अगदी आत्मविश्वासाने रेडिओवर निवेदन करत असते। आदल्या दिवशी घाबरलेली, बावचळलेली श्रुती आज एक वर्षाच्या गॅपनंतर येऊन सुद्धा तिच्या खास शैलीत श्रोत्यांना पैठणी ही शांताबाईंची कविता ऐकवत असते।

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: श्रोते हो 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि मी आहे आपल्याबरोबर आपली मैत्रीण आदिती काळे। मंडळी, आज आपण पैठणी या लघुपटाविषयी बोललो, त्यातलं जादुई वस्त्र म्हणजेच पैठणी हे प्रत्येक स्त्रीच्या अभिमानाचं, स्वाभिमानाचं आणि मानाचं प्रतीक असतं, यात काही शंकाच नाही, नाही का? पण आज याविषयी बोलायचं कारण म्हणजे आज आहे राष्ट्रीय हातमाग दिन। आता हा हातमाग दिन कधीपासून साजरा केला जातो, त्याचं काय महत्त्व आहे, त्याची काय उद्दिष्ट आहेत, याविषयी आपण अधिक जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं।

तर मंडळी, आज आहे राष्ट्रीय हातमाग दिन. भारतात दरवर्षी 7 ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशीच हा दिवस साजरा केला जातो, नॅशनल हँडलूम डे असं याला इंग्रजीमध्ये नाव आहे. आणि हा दिवस का साजरा केला जातो, तर देशातील विणकर समुदायाचा सन्मान करण्यासाठी आणि भारतात च्या समृद्ध वस्त्र परंपरेचं जतन करण्यासाठी. आणि अर्थातच ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय ज्या ग्रामीण भागामध्ये जास्त चालतो, तर तिथली अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आता हा दिवस साजरा करण्याचा इतिहास असा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा आंदोलनं होत होती, त्यापैकी एक जे झालं होतं 7 ऑगस्ट 1905 रोजी कोलकाता येथील टाऊन हॉलमध्ये एक आंदोलन झालं होतं, स्वदेशी आंदोलन ज्याचं नाव होतं, असं ऐतिहासिक असं हे आंदोलन होतं. आणि या आंदोलनाचा मुख्य उद्देशच हा होता की परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायचा आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं. तर त्यामध्ये हातमाग विणकरांचा सुद्धा सहभाग होता आणि त्यांचा विकास करण्याच्या हेतूने आणि त्यांचं उत्पादन आपण जास्तीत जास्त खरेदी करावं यासाठी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा गौरव करायचा म्हणून हे आंदोलन 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू करण्यात आलं होतं. आता या दिवशी हे जे आंदोलन केलं त्याला कितपत यश आलं किंवा काय, यापेक्षाही जास्त हा दिवस इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरला आणि म्हणून हा दिवस हातमाग दिन म्हणून साजरा करायचं निश्चित करण्यात आलं. तर या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून आणि अर्थातच हातमाग क्षेत्राला चालना देण्यासाठी म्हणून 7 ऑगस्ट 2015 हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला गेला. आणि पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचं उद्घाटन अर्थातच 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नई इथे करण्यात आलं आणि त्यानंतरच या हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली.

श्रोता हो, मी जसं म्हणाले की हातमाग दिन हा विणकरांचा किंवा हातमागावर काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याच्या हेतूनी साजरा करायला सुरुवात झाली. पण हे का, कशासाठी? तर हे एक साधं पैठणीचं उदाहरण घेऊया. एक पैठणी घडवायची असेल तर त्या कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी जेव्हा आपल्याकडे खूप जास्त सुबत्ता होती, सोनं चांदी हिरे माणिकं हे सगळं होतं, तेव्हा पैठणी ही हातमागावर रेशीम आणि सोनं चांदीचे यांचे जर वापरून तयार केली जायची. आणि प्रामुख्याने अर्थात ती मोरपंखी रंगात असायची, कारण तेव्हा रंग आणि त्यामध्ये जास्त काम झालेलं नव्हतं. तर तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केलं जायचं आणि एक साधी सहावारी साडी विणण्यासाठी 18 ते 24 महिन्यांचा काळ लागायचा. आणि जेव्हा सुबत्ता होती तेव्हा साधारण 500 ग्रॅम रेशमी धागे आणि 250 ग्रॅम जर अशी या एका साडीला लागायची. आणि पैठणीचं वैशिष्ट्य असं होतं की ती दोन्ही बाजूंनी आणि म्हणजे तिचा पदर आणि बॉर्डर हे दोन्ही बाजूंचं सारखंच असतं. तर ही सगळी कलाकुसर करायला त्या कारागिरांना अतिशय परिश्रम घ्यावे लागायचे, तेव्हा ते इतकं शानदार असं वस्त्र आपल्याला मिळायचं. आणि अर्थातच तेव्हा पैठणीचा खूप जास्त मान होता आणि खूप जास्त मागणी होती. पण कालांतराने असं झालं की ही या मागणीमध्ये थोडीशी घट व्हायला लागली. याचं कारण असं झालं की हातमाग मागे पडून थोडं मशीन वर्क आलं, त्याच्यामध्ये संशोधन झालं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या आणि मग हातमाग वरचे कारागीर पण कमी व्हायला लागले आणि हातमाग वापरणं बंद व्हायला लागलं. म्हणजे ज्या साडीचं जे वैभव होतं, जो राजेशाही थाट होता, तो कुठेतरी कमी व्हायला लागला. तर ही जी आपली वंश परंपरागत आलेली आणि अतिशय वैभवशाली असलेली ही जी कला आहे ती मागे पडू नये आणि या सगळ्या बदलत्या काळाचा परिणाम तिच्यावर होऊ नये म्हणून या हातमाग कारागिरांना थोडंसं पाठबळ मिळावं, थोडं आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे यावी आणि ही कला जागृत राहावी या हेतूनी हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली.

श्रोतेहो, मी जसं मगाशी म्हणाले तसं आपल्याला या वस्त्रांचा आणि या साड्यांचा अतिशय समृद्ध असा इतिहास लाभलेला आहे. अगदी प्राचीन काळातील शिल्पांवरून सुद्धा भारतात साडी नेसण्याच्या किती वेगवेगळ्या पद्धती

होत्या आणि त्यांचे किती वेगवेगळे प्रकार होते हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. अर्थातच प्रांतानुसार त्या पद्धती बदलत जातात, त्यांची नावं बदलत जातात, पण हे जे काही वस्त्र आहे तर ते स्त्रीला नक्कीच एक आत्मविश्वास, एक मान सन्मान देतो. ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे. राष्ट्रीय हातमाग दिन आज आपण साजरा करतो आजच्या दिवशी, त्यानिमित्ताने आपण ह्या सगळ्या माहितीचा आढावा घेतला. याबरोबरच आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. युवा तरंगमध्ये आपण आता इथेच थांबत आहोत. दुपारी ठीक 12 वाजता आपण आपली रंजक सफरमध्ये पुन्हा भेट होणारच आहे. तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

0: श्रोत्याहो 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात. आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. रंजक सफरमध्ये मी अर्थातच तुमच्याबरोबर असणार आहे तुमची मैत्रीण आदिती काळे. आपण राष्ट्रीय हातमागा दिनाबद्दल बोललो आणि त्याआधी आपण एका पैठणी नावाच्या शॉर्ट फिल्मबद्दल बोललो. तर अर्थातच आजची रंजक सफर असणार आहे ही वस्त्र किंवा साडी याविषयी. अर्थातच बायकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. तर त्याच्यामधली थोडी रंजक माहिती आणि थोडे साड्यांचे वेगवेगळे प्रकार आणि या सगळ्या संदर्भातली आपण रंजक सफर आजच्या या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. सुरुवात करूया या छानशा गाण्याने.
1: अहो ऐका चतुरा, अध्यात्माची कहाणी
2: बर
1: किसनानं भुलवल्या.

श्रोते हो, आजची रंजक सफर सुरू आहे साड्यांवरून. तर एक गोष्ट मला आठवली, सोशल मीडियावर एक पोस्ट सगळीकडे फिरत होती की एक प्रश्नचिन्हाच्या आकाराचं कपाट होतं आणि ते कपाट विचार करत होतं की एवढं कपाट गच्च भरलेलं असताना ही बाई म्हणते माझ्याकडे कार्यक्रमाला नेसायला साडीच नाही आहे. तर गमतीचाच भाग होता अर्थात हा. आणि असाच अजून एक किस्सा सोशल मीडियावरती फिरत होता, एकदा माझ्या वाचनात आला तो, की नवरा बायकोला म्हणतो की ही घे तुझ्यासाठी नवीन साडी आणली आहे. बायको एकदम खुश होते आणि म्हणते बघू बघू, आणि ती साडी छान हातात घेते, उघडून बघते आणि म्हणते अय्या किती छान आहे, पण मला असं वाटतं आहे की या रंगाची आणि साधारण अशा डिझाईनची एक साडी माझ्याकडे आहे, ही कुठून आणलीत तुम्ही? तर नवरा म्हणतो तुझ्याच कपाटातून आणली आहे घडी न मोडलेली. मस्करीचा भाग सोडा, पण साडी हा बायकांच्या जिव्हाळ्याचा आणि पुरुषांच्या मस्करीचा ठरलेला विषय असतो, नाही का? म्हणजे बघा, कपाट साड्यांनी कितीही अगदी खचाखच भरलेलं असलं तरी आपण बायका प्रत्येक सणाला अगदी ठासून सांगत असतो की माझ्याकडे नेसण्यासारखी एकही साडी नाही आहे, हो की नाही? पण असू दे, काही हरकत नाही, ढीकभर साड्या असून सुद्धा प्रत्येक प्रसंगाला नवी साडी घेण्याचा बायकांचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो कोणीही अमान्य करू शकत नाही, हे त्रिकाला बाधित सत्य आहे, नाही का? त्यानिमित्तानेच आजची रंजक सफर ही साड्यांची.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
2: श्रोते हो, रंजक सफरमध्ये आपण सफर करतोय साड्यांची, तर त्यामध्ये अर्थातच पहिला क्रमांक, पहिलं नाव जे

घेतलं जाईल ते असेल पैठणीचं. महाराष्ट्रातलं एक वैभवशाली वस्त्र आहे आणि अतिशय जुनी परंपरा या पैठणीला लाभलेली आहे. साधारण 2000 वर्षापासूनची ही परंपरा आहे. गोदावरी नदीच्या काठी वसलेलं पैठण म्हणजे त्या काळातलं जे प्रतिष्ठान जे शहर होतं त्या शहरामध्ये पैठणी जास्त प्रमाणात घडवली जात होती आणि म्हणून तिथे घडवलं जाणारं हे वस्त्र म्हणून पैठण शहरावरून त्याला पैठणी नाव पडलं असं म्हटलं जातं. सातवाहनांच्या काळापासून पैठण्या घडवल्या जात होत्या आणि त्याला राजाश्रय होता तेव्हा पैठणीला. आणि पैठणी म्हटलं की प्रत्येक स्त्रीची भावना ही वेगवेगळी असते, नाही का? पण पैठणीचं नाव घेतल्यानंतर आपल्या शांताबाईंनी जे पैठणीविषयी लिहिलेलं आहे, जो एक त्याचा कंगोरा, त्या भावनेचा एक कंगोरा जो उलगडलेला आहे, तो अतिशय खास आहे. आणि आता या क्षणाला जर का शांताबाईंची आठवण काढली आहे तर मला असं वाटतंय की पैठणी ही कविता ऐकायलाच हवी. आपल्यासमोर सादर करते पैठणी ही शांताबाईंची कविता. फडतात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेले शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती, माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा अडून हसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला, वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा.

श्रोत्या हो, आपण पैठणी विषयी बोललो कारण अर्थातच ते आपल्या राज्याचं वैभव आहे, पण भारतात साड्यांचे 30 पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि मुख्य आणि पारंपरिक असे, कारण अर्थातच वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती, तिथलं विणकाम आणि तिथली कला या सगळ्याचा अर्थातच त्यावर परिणाम होतो आणि मग वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या तऱ्हेनी ह्या ही कला सादर केली जाते. अशीच एक प्रसिद्ध साडी म्हणजे कांजीवरम, तामिळनाडूमध्ये ही प्रसिद्ध अशी साडी, आणि हिला सिल्कची राणी सुद्धा म्हणतात बरं का. ही साडी तिच्या जड सोनेरी जरीकामासाठी आणि देवळांच्या डिझाईनसाठी ही जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्याबरोबरच बनारसी हा एक अतिशय प्रसिद्ध असा प्रकार आहे, उत्तर प्रदेशमधला हा प्रकार आहे, आणि शुद्ध रेशमी धागे आणि सोन्या चांदीच्या जरीनी विणलेली अशी ही अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी बनारसी साडी असते आणि बऱ्याचदा लग्नासाठी नववधूंची हिला खास पसंती असते. शिवाय म्हैसूर सिल्क हा एक कर्नाटकातला प्रकार आहे, अत्यंत मऊ हलकी आणि अशी छान चापून चोपून नीटनेटकी बसणारी अशी ही म्हैसूर सिल्क, हा सुद्धा एक अतिशय सुंदर हलका प्रकार आहे साडीतला. अशाच आपण अजून अनेक प्रकारच्या साड्या आपल्या या रंजक सफरमध्ये बघणारच आहोत, पण त्या गाण्यानंतर.

श्रोत्याहो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज आपण सफर करतो आहोत साड्यांची. तर या सफरीतली पुढची साडी आहे बांधणी. अर्थातच प्रत्येक स्त्रीकडे आपल्याकडे एक तरी बांधणीची साडी असायला हवी असं प्रत्येकीलाच वाटत असतं. तर ही बांधणी आहे खास करून गुजरात या प्रांतातली आणि टाय डाय म्हणजेच कापडाला लहान लहान गाठी बांधून विशिष्ट पद्धतीने रंगवण्याची प्रक्रिया होते आणि त्यामधून ही आकर्षक अशी बांधणीची साडी तयार होते. त्यानंतर गुजरात प्रांतातलीच अजून एक प्रसिद्ध साडी आहे ती म्हणजे पटोला. आणि हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही दोन्ही बाजूंनी नेसता येते. थोडीशी महाग असते पण तिला दुहेरी इक्कत असं विणकाम केलेलं असतं. अर्थातच किमतीचा भाग सोडला तर जिला ते वैभव अनुभवायचं आहे, जिला ती कलाकुसर अनुभवायचे, त्यांच्याकडे पटोला साडी ही नक्की बघायला मिळू शकते. त्यानंतर पुढची एक साडी आहे जी आहे चंदेरी आणि माहेश्वरी. अर्थात मध्य प्रदेश या प्रांतामध्ये या साड्या असतात आणि सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातून या साड्या बनवल्यामुळे या थोड्याशा हलक्या असतात, नेसायला सोप्या असतात आणि थोडासा असा राजेशाही लूक देणाऱ्या अशा या साड्या असतात. त्यानंतर अजून एक प्रकार आहे तो म्हणजे संबळपुरी आणि बोमकाई साडी, म्हणजे जो ओडिसा कडचा जो भाग आहे त्या भागामध्ये या साड्या बनवल्या जातात आणि या साड्या अर्थातच हातानी बनवल्या जातात आणि सुंदर इकत कलाकुसर आणि छान पारंपरिक त्या प्रांतामधली जी परंपरा असेल त्या पारंपरिक नक्षीकाम या साड्यांवरती केलेलं असतं. आणि आपण अजून साड्यांविषयी बोलणारच आहोत, आपली रंजक सफर साड्यांवरच आहे. पण आता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नाची, कारण अर्थातच आपण प्रश्नमंजुषा घेणारच आहोत. तर आता योग्य वेळ आलेली आहे तर मी आता पहिला प्रश्न विचारतीये की आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा हे गाणं ऐकलं, तर हे गाणं कोणी संगीतबद्ध केलेलं आहे, या गाण्याचे संगीतकार कोण आहेत हे आपण मला सांगायचं आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा हे गाणं आपण ऐकलं, तर हे गाणं कोणी संगीतबद्ध केलेलं आहे, याचे संगीतकार कोण आहेत हे मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 02 हा STD कोड लावायचा आहे. मी उत्तराची वाट बघतीये, तोपर्यंत ऐकूया हे गाणं.

श्रोतेहो, आपण रंजक सफर करतोय साड्यांची, तर या सफरीतल्या पुढच्या साड्या आता आपण घेऊया. त्या आहेत हलक्या आणि थोड्या आधुनिक प्रकारच्या साड्या. तर ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या आपण रोजच्या वापरासाठी किंवा छोट्या मोठ्या पार्ट्यांसाठी वापरू शकतो अशी साडी. एक तर कॉटनची साडी, सुती कपड्यात बनवलेली साडी जी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नेसायला एकदम हलकी फुलकी सोपी, पावसामध्ये सुद्धा वाळण्याच्या दृष्टीने सोपी, तर अशा सोयीस्कररित्या वापरायला सोपी, दिसायला छान अशी मस्त अशी ही कॉटनची सुती साडी असते. त्यानंतर एक प्रकार आहे तो म्हणजे ऑर्गेन्झा साडीचा, आणि सध्या आता याची फॅशन बऱ्यापैकी आलेली आहे. थोडीशी कडक असते आणि थोडीशी पारदर्शक असते, पण छान चमकदार अशी ही आधुनिक प्रकारची साडी आहे ऑर्गेन्झा. त्यानंतर जॉर्जेट आणि शिफॉन साड्या यांचा मध्ये बराच छान असा एक हंगाम येऊन गेला आणि छान चापून चोपून बसतात आणि सुबक दिसतात छान आणि सांभाळायला सोप्या अशा ह्या, आणि पार्टीमध्ये पण अर्थात छान आपली शोभा वाढवतील अशा ह्या साड्या असतात. त्यानंतर लिनन हा एक प्रकार आहे जो पर्यावरणपूरक आहे. सुती साडी, सुतीच म्हणता येईल त्या कपड्याला, थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी मिश्र असतं, पण तो कॉर्पोरेट मध्ये किंवा ऑफिसला जाणाऱ्या ज्या स्त्रिया आपल्या असतात, ज्या महिला, त्यांच्यासाठी अतिशय आरामदायी आणि दिसायला छान साधा सोपा असा हा लुक देणारी अशी ही लिननची साडी असते. आपण अजूनही काही प्रकार बघणार आहोत साड्यांचे, रंजक सफर करणार आहोत साड्यांची, पण मी त्याआधी एक प्रश्न विचारला होता. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा हे गाणं कोणी संगीतबद्ध केलेलं आहे, या गाण्याचे संगीतकार कोण आहेत हे आपण मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा STD कोड आहे. लवकरात लवकर आपलं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा.

श्रोतः कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपल्या प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न मी विचारला होता की पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आहे गाणं कोणी संगीतबद्ध केलेलं आहे आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कळवलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असं आहे वसंत पवार. वसंत पवारांनी या गाण्याला संगीत दिलेलं आहे आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी ज्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत माझ्यापर्यंत पोचलेत त्यांची नावं मी सांगते. शिल्पा नाईक, दीपाली विचारे, चंदा आमरे, शुभांगी कारेकर, काशीनाथ क्रमवंत, दीपा पालकर, राधिका चव्हाण, नीलम राणे, शुभलक्ष्मी मस्तकार, राजश्री दांडेकर, सुधीर नित्सुरे, मृदुला जोशी, प्रमोद राऊत, मंगला शेठ, रमेश वांद्रे, शरद रावराणे, नीला की भोईर, प्रकाश चव्हाण, अरुण गोरेकर या सगळ्यांनी या प्रश्नाचं बरोबर असं उत्तर दिलेलं आहे. त्या सगळ्या श्रोत्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आपल्या रंजक सफरमध्ये आपण पुढे ही अशी साड्यांची सफर अशीच चालू ठेवणार आहोत. पुढची साडी आहे इरकल साडी आणि ही अतिशय देखणी अतिशय सुंदर अशी साडी असते आणि त्याची खास गंमत अशी आहे की तिचं नाव इरकल नाही तर इलकल आहे आणि भारतभरात विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागामध्ये अत्यंत लोकप्रिय अशी ही साडी आहे. तिलासुद्धा पारंपरिक आणि ऐतिहासिक असा इतिहास आणि असा वारसा लाभलेला आहे. मूळ कर्नाटक राज्यामध्ये इलकल हे जे गाव आहे या गावामुळे या साडीला इलकल म्हटलं जातं आणि आपण महाराष्ट्रामध्ये त्याचा थोडासा अपभ्रंश करून इरकल असं म्हणतो. आणि याची वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे तिचा पदर असतो आणि लाल आणि मरून रंगाच्या सिल्कच्या पदरावर पांढऱ्या धाग्यांनी साधारण देवळाच्या कळसासारखे म्हणजे गोपुरम जे म्हणतात त्या प्रकारची नक्षी विणलेली असते आणि त्याला टोपेनी पदर असं म्हणतात. आणि असल इरकल साडी ओळखायची असेल तर तिच्या विशिष्ट पद्धतीने जोडकाम केलेलं असं विणकाम आपल्याला बघायला मिळतं. अशा काही डॉट म्हणजे काही कणांची जोडणी केलेला जो प्रकार असतो कलेचा तो बघायला मिळतो. त्याच्यावरून आपल्याला ओळखता येऊ शकतं की ही इरकल साडी आहे. त्यानंतर अजून एका साडीची सफर आपण करणार आहोत वेगळ्या, पण त्याआधी आता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नमंजुषेतल्या दुसऱ्या प्रश्नाची. दुसरा प्रश्न मी विचारते की आपण आज सकाळपासूनच एका खास दिनविशेषाविषयी बोलतोय आणि जो आहे राष्ट्रीय हातमाग दिन. तर राष्ट्रीय हातमाग दिन किती साली सुरू झाला आहे आपण माझ्यापर्यंत पोचवायचा आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते, राष्ट्रीय हातमाग दिन किती साली सुरू करण्यात आला. आणि आपले ध्वनी क्रमांक अर्थातच 45 15 41 34 45 15 41 35 मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे.

श्रोतेहो, आपण साड्यांची रंजक सफर करतोय, तर त्यातली पुढची साडी आहे नारायण पेठ. अतिशय देखणी आणि अतिशय शानदार अशी आणि मानाची अशी ही साडी आहे, पण हिचा इतिहास सुद्धा तितकाच रंजक आहे. कारण इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सैन्यासह दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले होते, तेव्हा त्यांनी सध्याचं तेलंगणा कर्नाटक सीमेवरचं जे नारायण पेठ हे गाव आहे, तेव्हा हा भाग अर्थातच विजापूर किंवा गोवळकोंडा या सीमांच्या अंतर्गत होता, तर तिथे आपला मुक्काम ठोकला होता या मोहिमेदरम्यान. आणि महाराजांच्या या शाही लवाजम्यामध्ये महाराष्ट्रातील काही अत्यंत कुशल विणकर देखील होते. आणि मग या नारायणपेठ या गावी जेव्हा वास्तव्य झालं आणि त्यानंतर महाराज जेव्हा आपली मोहीम घेऊन पुढे निघून गेले, तेव्हा त्यांच्या ताफ्यातील काही मराठा विणकर याच नारायणपेठ गावातच मागे राहिले आणि तिथेच ते स्थायिक झाले. आणि तिथलं स्थानिक हवामान आणि संस्कृती स्वीकारून तिथे राहण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला, त्यामुळे झालं असं की आपल्याकडची संस्कृती, आपल्याकडची परंपरा आणि आपल्याकडची विणकामाची कला आणि तिथे गेल्यानंतर तिथली कला या सगळ्यांचा काहीसा संगम होऊन ही नारायणपेठ साडी तयार झाली, अशी ही या नारायणपेठ मागची गोष्ट आणि असा हा त्याचा रंजक इतिहास. आपण एक प्रश्न विचारला होता, प्रश्नमंजुषेमधला, त्याकडे आपण वळूया. राष्ट्रीय हातमाग दिन किती साली सुरू झाला असा प्रश्न मी विचारला आहे आणि अजूनही आपल्याकडे थोडा अवधी शिल्लक आहे. आपण हे गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपण लगेचच उत्तराकडे वळूया. आपले दूरध्वनी क्रमांक मी पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 34, 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा एस टी डी कोड.

श्रोतेहो, आपण प्रश्नमंजुषेतला दुसरा प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय हातमाग दिन किती साली सुरू झाला आणि त्याचं योग्य उत्तर आहे 7 ऑगस्ट 2015. या दिवशी या दिवसापासून हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. आपल्या अनेक श्रोत्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, मी त्यांची नावं सांगते. नीलम राणे, दीपा पालकर, पंकज शिंदे, संजय गांधी, शिल्पा नाईक, राजश्री दांडेकर, राधिका चव्हाण, माधवी जोशी, मंगला शेठ, दीपाली विचारे, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद राऊत.

नंदा आमरे आणि काशीनाथ क्रमवंत या सगळ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन. आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आपण साड्यांची रंजक सफर केली आणि साडीविषयीच पैठणी नावाच्या एका लघुपटाविषयी आपण बोललो. अर्थातच या सगळ्याचं निमित्तच हे होतं की आज राष्ट्रीय हातमाग दिन आहे. पण आता याबरोबरच इथे थांबायची वेळ झालेली आहे. छान आनंदात रहा, हसत रहा, काळजी करू नका, काळजी घ्या. आणि याबरोबरच आजच्या दिवसापुरता मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

0: दुपारचा 1:30 वाजतो आहे तर राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1 वाजून
1: आकाशवाणी मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. आणि आता बातम्या विस्तृतपणे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संरक्षण

0: सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे, त्यात ते बोलत होते. भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी

FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना आकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. आज श्रीराम काणे यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर त्यांनी वाजवलेला राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे. ऐकूया श्रीराम काणे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

श्रीराम काणे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंगात आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पुल

0: देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्य वृंदाचं भव्य सादरीकरण।
0: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
0: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
1: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
0: नौसेना स्वरवंद